Tamin namastanga karmang namastanga tarmang namastanga namang namastanga tamang namastanga jite namastanga pite namastanga bahi namastanga tahi namastanga nile namastanga nade namastanga shide namastanga gade namastanga ganje namastanga panje namastanga udare namastanga pare namastanga soeke namastanga neke namastanga bhute namastanga ajupe namastanga nirkarme namastanga nirparme namastanga nirdese namastanga nirpese namastanga nirname namastanga nirkame namastanga nirtate namastanga nirkate namastanga nirtute namastanga bhute namastanga loke namastanga soke namastang nirtape namastang athape namastang tirmane namastang nidane namastang agahe namastang avahe namastang tirvarge namastang asarge namastang parpoge namastang sojoge namastang arange namastang apange namastang agame namastastrame namastang jalasre namastang narasre namastang ajate namastang apate namastang amajbe namastast ajbe adesang adese namastang apese namastang nirtame namastang nirvame namo sarvakale namo sarvadayale namo sarvarupe namo sarvabhupe namo sarvakhape namo sarvathape namo sarvakale namo sarvapale namastast deve namastang apeve namastang janme namastang subhanme namo sarvagone namo sarvapone namo sarvarange namo sarvabhange नमो काल काले नमस्तस्त दयाले नमस्तंग अभरने नमस्तंग अमरने नमस्तंग जरारंग नमस्तंग करतारंग नमो सर्वतंदे नमो सतबंदे नमस्तंग नरसाके नमस्तंग निर्वाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे नमस्तंग अनंते नमस्तंग महंते नमस्तस्त रागे नमस्तंग सुहागे नमो सर्व सुखं नमो सर्व पोखं नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व दयाले नमो सर्व पाले चाचरी छंद त्वै।